मित्रांनो, स्वागत आहे आपला आपल्याच शो मध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे शुभांगी। आजचा विषय म्हणजे सर्वांचाच फेवरेट विषय, तुमचा माझा सर्वांचाच। ओळखा बरं काय असेल? येस, इट इज मेकअप। मेकअप हा आपला आजचा विषय। सुंदर शरीर आणि स्वस्थ शरीर, तसे दोन्हीही महत्वाचे, आणि ते दोन्ही मेंटेन करणं म्हणजे आपल्याला तर चांगलंच माहिती आहे, खूप लक्ष द्यावं लागतं। आपण आज त्याच सर्वांगीण मेकअप बद्दल बोलणार आहोत। मंदिरात तर देवी देवतांच्या दर्शनासाठी अगदी दाटादाटी चेंगराचेंगरी गर्दी होते, आणि ते का बरं? कारण देवतांची आंतरिक दिव्यता तर आहेच, पण त्यांचं सुंदर शरीर आकर्षणाचे केंद्र असते। खरं तर प्रत्येक देवी देवता कोणाची ना कोणाची कुळदेवता आहे, म्हणजे आपण झालो त्यांच्या कुळातले। या नात्याने आपण त्यांना पाहून स्वतःला सुंदर बनू इच्छितो, म्हणून भारतातच बघा, सण असेल की आपण साज घालतो, मेकअपचा आधार घेतो, अगदी लक्ष्मीसारखा साज करतो, तेही सुंदरच म्हणा। पण मेकअप म्हणजे मेकअप, त्याचा अर्थ असतो उणीवा भरून काढणे। म्हणजेच जर कोणाच्या डोळ्याच्या सुंदरतेत उणीव असेल, तर ते अनेक वस्तू वापरून ती सुंदर बनवू शकतो।

त्यांची सुंदरता कमी असेल तर आपण वेगवेगळे लिपस्टिक किंवा बाम लावून ते सुंदर बनवू शकतो. इतकंच नाही तर संपूर्ण चेहऱ्याची सुंदरता वाढवणारे अनेक प्रकारचे कॉस्मेटिक्स आज बाजारात उपलब्ध आहेत. हेच नाही तर मित्रांनो, हात पाय आणि बोटांची सुद्धा सुंदरता आज वाढविली जाते. आणि का नसावं, सुंदर दिसणं सगळ्यांनाच आवडतं. आपण आज वेगवेगळ्या मेकअप बद्दल बोलणार आहोत. आपण चेहऱ्याच्या मेकअप बद्दल बोललो, आता आपण पाहू शरीराच्या आतील वेगळ्या तत्वांचा मेकअप बद्दल. तर चला मित्रांनो, इथे आपण घेऊ छोटीशी विश्रांती आणि भेटू थोड्या वेळाने.

0: पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला त्याची सुखाची आनंदाची वाट सापडते।
1: आनंदाचे सूर, पुण्याचा नाद, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे छोट्याशा ब्रेक नंतर. मी आहे शुभांगी. मित्रांनो, आपण ऐकत होतो मेकअप बद्दल. चला तर त्याला कंटिन्यू करूयात. तर कमतरता फक्त बाहेरील इंद्रियांमध्ये किंवा चेहऱ्यात नसतात की ज्याचा मेकअप करून आपण सर्वांगीण सुंदर बनून जाऊ. कित्येकदा शरीराला निर्माण करणारे वेगळ्या वेगळ्या तत्वांमध्ये पण कमतरता असते, तरी त्यांना पण मेकअप केले पाहिजे. डोळे, नाक, ओठ कितीही शृंगारलेले असले तरी शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर चेहऱ्याचा पिवळेपणा सगळा मेकअप खराब करून टाकतो. जर शरीराची हाडं बाहेर डोकावत असतील तरीही चेहऱ्याचा सारा मेकअप बिघडून फिका दिसायला लागतो. म्हणून बाहेरील मेकअप सोबत शरीराच्या आतल्या तत्वांनाही संतुलित केले पाहिजे, त्यांची कमी होऊ द्यायची नाही. आता आपण पाहूया शारीरिक आकृतीचा मेकअप. जन्म झाल्यानंतर शरीराची उंची आणि जाडीमध्ये संतुलन असतं, पण कित्येकदा नंतर ते बिघडायला लागतं. पोट बाहेर निघतं तर कधी पोट खूपच आत जातं. दोन्ही गोष्टीत मेकअप हा तितकाच गरजेचा. म्हणजे समतोल शरीराचा आकार चेहऱ्याची सुंदरतेचा कमतरतेला भरून काढतो. म्हणून वाढलेल्या जाडीला कमी करणे किंवा खूप सडपातळपणा दूर करणे हाही मेकअपचा भागच म्हणा, हो की नाही? इथेही लक्ष द्या. आतापर्यंत सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या मेकअप सोबत मेकअपचा हा चौथा प्रकार तितकाच महत्वाचा, ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत, आणि ते आहे आत्मिक गुणांचा मेकअप. समजा भिंतीवर दोन फोटो लावलेले आहेत, एक चित्रपटातल्या नटीचा आणि दुसरा देवी मातेचा. दोन्हीही सुंदर, पण कोणत्या फोटोसमोर नतमस्तक व्हावंसं वाटेल? याचा अर्थ आहे तर आत्मिक गुणांचा मेकअप ही तितकाच महत्वाचा आणि तितकाच आवडीने करायला हवा. त्याने आपली अलौकिक सुंदरता वाढते. समजा एखाद्या व्यक्तीने चेहऱ्याला शरीराला सुंदर मेकअप केला, सजा दिला, पण काही कारणास्तव तुमच्या आत रागाची ज्वाला आहे आणि त्याची झळ तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते, तर काय सतत रागाने तपलेला चेहरा सुंदर वाटेल? आपण बाहेरील वरवरचा मेकअप केला, वरवरची कमतरता भरून काढली, पण आतली जी मौल्यवान शांतीची, धैर्यतेची, प्रेमाची, पवित्रतेची किंवा सहनशीलतेची कमतरता पूर्ण केल्याशिवाय सुंदरता अर्धवटच नाही का? इथे थोडंफार रागाबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. त्यांनी आपली आतली आणि बाहेरची दोन्ही क्लिन्झिंग होईल. तर वाटतं ना हो आपल्याला पण की आपण आपल्या रागापासून मुक्त व्हावं. राग किंवा क्रोध काय आहे, काय येतो? खरं तर राग म्हणजे प्रयत्न न करता, नीट लक्ष देऊ नये का, खरं तर राग म्हणजे प्रयत्न न करता, मेहनत न करता लगेच प्राप्ती व्हावी ह्या प्रवृत्तीला म्हणतात. कसं काय ते पाहूया छोट्या उदाहरणाद्वारे. एका मालकाच्या घरी एक नवीन नोकर आलेला असतो. त्याला मालकाच्या ऑफिसच्या सफाईचं काम दिलेलं असतं. आता नोकराद्वारे रूमची केलेली सफाई बघून खुश होण्याऐवजी मालक खूप चिडायचा, म्हणायचा की तुला काहीच येत नाही. म्हणजेच त्याला काही येत नाही म्हणून रागावणं सोडून थोडासा वेळ आणि मानसिक ऊर्जा लावली पाहिजे. जर विचार केलात तर आपण हे दोन्ही लावू इच्छित नाही आणि काम तर आपल्याला नीटनेटकं परफेक्ट हवं, आणि म्हणून वेळ न घेता रागाद्वारे झटपट काम व्हावी ही प्रवृत्तीच राग आहे. शांतीने केलेली काम स्वतःसोबत इतरांनाही आंतरिक बळ देते. थो

हो, थोडा वेळ लागतो पण कायम स्वरूपी गोष्ट नीट व्हायला लागते, हो की नाही? चला तर मित्रांनो, इथे आपण घेऊ छोटीशी विश्रांती आणि भेटूया थोड्या वेळानंतर.

0: मेहनत इतनी खामोशी से करो, मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे।
1: मित्रांनो स्वागत आहे, छोट्याशा ब्रेक नंतर, छोट्याशा विश्रांती नंतर आपलं परत आपल्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। तसं राग म्हणजे आपली स्वतःची प्रॉपर्टी मुळीच नाही बर का, नीट ऐका हे वाक्य। तसं राग म्हणजे आपली स्वतःची प्रॉपर्टी मुळीच नाही बर का, कारण ती आपण दुसऱ्याला पाहून करतो, ती दुसऱ्याची। आपली स्वतःची प्रॉपर्टी म्हणजे शांती समाधान, कारण ती आपल्याला हवी हवीशी वाटते ना। मग मित्रांनो मेकअप करताना आतापासून हेही लक्षात ठेवाल ना। तसं रागाव्यतिरिक्त अजून अशा गोष्टी आहेत जे आपण मेकअप पूर्ण होऊ देत नाहीत। कितीही शृंगारित असेल, महागडे कपडे घातलेले असतील, पण जर अहंकाराच्या जाळेत अडकलो तर मात्र एकटेच राहू बर का। आपल्या त्या सुंदरतेला अहंकाराचं ग्रहण नको बर का। जसं ग्रहण लागलं की कोणी बाहेर पडत नाही, तसंच अहंकारी एकटाच राहतो, त्याच्या आसपास कुणीही भटकत नाही। तसेच ईर्षा घृणा ही आतली कुरूपताच आहे। पण मित्रांनो मेकअप संपूर्ण तेव्हा होईल जेव्हा आपण आपल्या मूळ स्वभावात राहू, आणि आपला मूळ स्वभाव आहे शांती पवित्रता प्रेम सुख आनंद ज्ञान आणि शक्तीने भरलेला। आपण पाहतो एक छोट्याशा बाळामध्ये हे सातही गुण स्वाभाविक असतात, म्हणजेच आपल्यातही होते। बाहेरील सजावटीशिवाय बाळामधील ही सात गुण आपल्याला आकर्षित करतात। कसं काय ते पाहूया। त्याच्या डोळ्यातून निरागसता, वाणी म्हणजे आवाजातून सरलता असते, चेहऱ्यात निष्कपट स्मितहास्य, आणि कर्मांमध्ये ना निश्चिंतता असते, कारण केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षाच नसते। पण जसं जसं ते बाळ मोठं होतं आणि या आंतरिक शक्ती म्हणा किंवा गुण म्हणा त्याच्यापासून लांब जातात, आणि कपडे केस बूट आदी घालून सुंदर बनण्याचा प्रयत्न करतो, आणि तरीही बाल्यावस्थेसारखी मनाला हिरवून घेणारी सुंदरता सौंदर्य नाही बनवू शकत। काय मित्रांनो पटतंय ना आपल्याला। जाता जाता महत्वाची गोष्ट सांगते, परमेश्वर पण एक ब्युटिशियन आहे बर का। मनाला हिरवून घेणारी सुंदरता सुंदरतेचा तो दाता आहे, म्हणून त्याला दिलाराम म्हणतात। दिलाराम दिल म्हणजे मनाला आराम देणारा, म्हणून म्हणतात तो सुंदरम आहे। कधी दिसला का हो परमेश्वर? नाही ना। मग जो दिसत नाही तरी त्याच्यात कसली बरं सुंदरता आहे। खूप काही शिकणार आहोत बर का आज, नीट लक्ष देऊन ऐका। कुठली सुंदरता? तर गुणांची सुंदरता, तो शक्तीचा भंडार आहे। शांती प्रेम आनंद आणि सर्व गुणांचा तो सागर आहे, हो ना। म्हणून तर आपण मंदिरात गेल्यावर न दिसणाऱ्या या शक्ती म्हणजे सुख शांती मागतो, आणि आपल्या याच सुंदर संघाचं रंग त्यांनी अनेक देवतांना लावलंय, जो त्यांच्याशी मनाची

तार जोडतो ना, तो अंतरंगी सुंदर होऊन जातो. तर मन बुद्धीला एकाग्र करून, स्थिर करून, आपल्या मूळ गुणांमध्ये दररोज त्याच्या आठवणीत बसा. कसं? जसं पार्लरमध्ये गेल्यानंतर ना ब्युटिशियन समक्ष समोर आपण स्थिर होऊन बसतो की नाही, आणि मग सगळे काम सगळे कार्य तो ब्युटिशियन स्वतः करतो. तसं परमेश्वर सुप्रीम ब्युटिशियन आहे. आपण आपले सत्य मार्गाने केलेले कार्य त्याच्या समोर ठेवून मन बुद्धीला त्याला समर्पित केलं तर आपल्याला सजवण्याचा शृंगारण्याचं कार्य तो स्वतः करेल. निश्चिंत रहा, आपल्याला चांगली संगत तो देईल. म्हणून मित्रांनो, स्वस्थ रहा आणि सर्वांगीण मेकअप करून सुंदर दिसा, अशी सर्वांप्रती ह्या शुभांगीची शुभेच्छा आहे. नमस्कार.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा, कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: और जब सवेरा होगा तो हंसेगा सोने पर.
4: किसी के रोने से हंसना अच्छा नहीं.
3: इसलिए हंसेगा कि महज एक सपना रुला गया.
4: जो सपना देखता है वही जानता है उसको टूटना क्या होता है.
3: जब सपना टूट जाए तो आंखें खोल लेनी.

0: थैंक यू।
1: नमस्कार, मी आहे वल्लरी मकरंद तुहानकर। आपण ऐकत आहे रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंदी लुटा। थैंक यू।

0: मेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद।

होता त्या खूप साऱ्या वेगवेगळ्या विषयावरच्या रचना आजच्या शो मध्ये ऐकायला मिळणार आहेत. आणि की आपण शोच्या वेळेमध्ये जेवढ्या रचना येतात तेवढ्या या शो मध्ये घेतो. आणि ज्या मान्यवरांनी रचना पाठवलेल्या आहेत, ज्यांच्या या शो मध्ये रचना आलेल्या नाहीत, त्यांच्या सर्वांच्या रचना या पुढील शो मध्ये घेतो. की आपण जेव्हा रचना पाठवत असता ती रचना पाठवण्याच्या पूर्वी आपण शोची जी पोस्ट दिलेली आहे त्यातील मजकूर आधी वाचून पाहावा. आपल्या या शोला येणाऱ्या मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 6 वर्ष पूर्ण होतील आणि निश्चितच हे सर्व आपल्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नव्हतं. महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये आणि अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यापासून त्या अगदी मोठ्यातल्या मोठ्या शहरापर्यंत आणि एवढंच नाही तर 10 ते 12 देशामध्ये आपला हा शो ऐकला जातो. तर आपल्या या जगभरातील मान्यवरांच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांसह आपण आपल्या आजच्या शोची सुरुवात करतोय. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती. काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती. सजवूया हा खेळ शब्दांचा. सजवूया हा खेळ शब्दांचा. तर हा खेळ शब्दांचा आपल्याला माहीत आहे की शब्द शब्द म्हणजे भाव असतात, शब्द म्हणजे भावना असतात. आणि शब्दाबद्दल जर बोलायचं झालं तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव. शब्द म्हणजे डोळ्यातील भाव. शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव. शब्द म्हणजे डोळ्यातील भाव. शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव. शब्द जे आहेत तुमच्या मनातले. शब्द जे आहेत तुमच्या मनातले. शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले. शब्द जे आहेत तुमच्या मनातले. शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले. चला तर मग व्यक्त होऊया. चला तर मग व्यक्त होऊया तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया. चला तर मग व्यक्त होऊया तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया. मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो जो असतो दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा आनंद लुटा. खूप जास्त रचना आपण या शो मध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. आणि आजच्या शोला सुरुवात करण्यापूर्वी मी आजच्या शोची सुरुवात करतोय माझ्या एका चारोळीने. आपल्या सारखंच प्रत्येकाला ही एक मन असतं हे जेव्हा मनाला कळेल. आपल्या सारखंच प्रत्येकाला ही एक मन असतं हे जेव्हा मनाला कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनातल्या वादळांचे अरिष्ट बऱ्यापैकी टळेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनातल्या वादळांचे अरिष्ट बऱ्यापैकी टळेल बऱ्यापैकी टळेल. तर ही माझी एक चारोळी होती. आणि मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की आठवते मला अजूनही तुझं ते गोड हसणं. आठवते मला अजूनही तुझं ते गोड हसणं. लटका राग नाकावर आणत विनाकारण माझ्यावर रुजणं. आठवते मला अजूनही तुझं ते गोड हसणं. लटका राग नाकावर आणत विनाकारण माझ्यावर रुजणं. माझं समजूत काढणं आवडायचं तुला खूप. माझं समजूत काढणं तुला आवडायचं खूप. मी हाती हात घेतल्यावर निहाळायचो तुझं मनमोहक रूप. मी हाती हात घेतल्यावर निहाळायचो तुझं मनमोहक रूप. तू बरसायची बेधुंद. तू बेधुंद बरसायचीस मी झेलायचो वसंत सारा. तू बेधुंद बरसायचीस मी झेलायचो वसंत सारा. तू चंद्र व्हायचीस माझ्यासाठी जेव्हा. तू बेधुंद बरसायची मी झेलायचो वसंत सारा. तू चंद्र व्हायचीस माझ्यासाठी जेव्हा. झुळूक बनून यायचा थंडगार वारा. तू चंद्र व्हायचीस माझ्यासाठी जेव्हा. झुळूक बनून यायचा थंडगार वारा. तू आणि मी कधीच नाही होणार विलग. तू आणि मी कधीच नाही होणार विलग. किती वादळे आली उद्ध्वस्त करायला सलग. तू आणि मी कधीच होणार नाही विलग. किती वादळे आली उद्ध्वस्त करायला सलग. तू श्वासात आहेस माझ्या. तू श्वासात आहेस माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत राहशील. तू श्वासात आहेस माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत राहशील. लाख बहाणे करतो लाख बहाणे करतो पण एकदा तू

माझ्यासाठी जुळशील, लाख बहाने करतो पण एकदा तू माझ्यासाठी जुळशील, एकदा तू माझ्यासाठी जुळशील। तर ही माझी एक कविता होती श्रोते हो। आणि श्रोते हो, या माझ्या कवितेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ अपर्णा राजेश परदेश मॅडम यांनी नाशिक येथून। मॅडमनी हृदय अजून जिवंत आहे या शीर्षकाखाली लिहिलंय, हृदय अजून जिवंत आहे। मॅडम लिहितायत की मन विषण होते जेव्हा जाणवते की आपल्यात अदृश्य भिंत आहे। मन विषण होते जेव्हा जाणवते की आपल्यात अदृश्य भिंत आहे, आपल्या माणसाने परके समजावे अशी काळजात खंत आहे। वा, आपल्या माणसाने परके समजावे अशी काळजात खंत आहे। ओठांवर उसने हसू आणावे लागते, ओठांवर उसने हसू आणावे लागते जरी मनात यातना अनंत आहेत। ओठांवर उसने हसू आणावे लागते जरी मनात यातना अनंत आहेत। बाहेरचा पाऊस डोळ्यात आल्यास, बाहेरचा पाऊस डोळ्यात आल्यास समजावे हृदय अजून जिवंत आहे, हृदय अजून जिवंत आहे। वाह वाह। सौ अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांची नाशिक येथून पाठवलेली ही अप्रतिम असं शब्दांकन असलेली रचना होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ धनश्री गोविंद वलेकर मॅडम लिहितायत भिवंडी ठाणे येथून। सौ धनश्री गोविंद वलेकर मॅडम यांनी भिवंडी ठाणे येथून लिहिलंय की भाकरीच्या तुकड्यासाठी बाप दारोदार फिरत होता, भाकरीच्या तुकड्यासाठी बाप दारोदार फिरत होता। त्याच्याच तेराव्याला अख्खा गाव जेवत होता, त्याच्याच तेराव्याला अख्खा गाव जेवत होता, अख्खा गाव जेवत होता। खूप गहिराचं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं श्रोते हो, की बाप जो आपल्या स्वतःच्या नाही तर कुटुंबाच्या सुखासाठी दारोदार फिरतो, तो अपमानित होतो, त्याला दुःख होतं, त्याची हेठाळणी होते, कधी कोणाला पैसे मागताना झालेला तो अपमान गिळून चेहऱ्यावर हसू आणून तो घरात प्रवेश करतो, परंतु जेव्हा तो जातो तेव्हाच त्याची कमी जाणवते। नाही का आहे तोपर्यंत माणसांना जपा, असतील मतभेद, असतील विचार वेगळे, परंतु बाप एक आधार असतो, बाप एक मायेची सावली असतो, आणि बाप हा सर्वात उत्तम मार्गदर्शक सुद्धा असतो। शिक्षण हा भाग वेगळा असतो, आपण कितीही सुशिक्षित असलो, आपण कितीही डिग्र्या घेतल्या तरी बापाच्या अनुभवाची डिग्री ही त्या सर्व डिग्र्यांपेक्षा श्रेष्ठ असते। मोठमोठे प्रॉब्लेम अगदी चुटकी सरशी केवळ दोन गोष्टी त्या बापा बरोबर बोलल्यानंतर सुटतात। म्हणून बापाला जपा। खूप अप्रतिम सुंदर गहिर शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं। सौधनश्री गोविंद वलेकर मॅडम यांनी भिवंडी ठाणे येथून पाठवलेल्या। आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये युवराज राजीगरे चुयेकर सरांनी लिहिलंय। युवराज राजीगरे चुयेकर सर लिहितायत आठवणी शीर्षकाखाली की अजूनही आहे साठवलेल्या आठवणी त्या हृदयात, अजूनही आहे साठवलेल्या आठवणी त्या हृदयात, अजूनही गातो गीत तुझे मी दुःख भरल्या स्वरात, अजूनही गातो गीत तुझे मी दुःख भरल्या स्वरात। सरांनी पुढे लिहिलंय की अजूनही उमगले नव्हते मजला वैरीच वसलेला हृदयात, अजूनही उमगले नव्हते मजला वैरीच वसलेला हृदयात, अजूनही आहे आपले प्रेमते साठवलेलं हृदयाच्या गाभाऱ्यात, अजूनही आहे आपले प्रेमते साठवलेलं हृदयाच्या गाभाऱ्यात, हृदयाच्या गाभाऱ्यात। वाह, तर अजूनही आहे साठवलेल्या आठवणी त्या हृदयात। तर आठवणींचा प्रवास, सुखदुःखांनी भरलेला प्रवास हा सरांनी शब्दबद्ध केलेला होता। युवराज राजीगरे सर लिहिताय, राजीगरे चुयेकर सरांनी पाठवलेली ही अप्रतिमाशी रचना। आणि पुढच्या एका रचनेमध्ये निष्ठा की निष्ठावंत या शीर्षकाखाली निलेश वा गणगे सर लिहितायत नीलकवी या नावाने नागपूर येथून। निलेश वा गणगे सरांनी नीलकवी या नावाने नागपूर येथून लिहिलंय निष्ठा की निष्ठावंत या शीर्षकाखाली की प्रश्न असा सर्वांना

तो सक्त वर्तन कृतीत ओतून निष्ठा निष्ठावंत बनतो सक्त निष्ठावंत बनतो सक्त तर निष्ठा का निष्ठावंत यामधला फरक आणि जी आपण सध्याची राजकीय परिस्थिती पाहतोय त्या सर्व राजकीय परिस्थितीच्या अनुषंगानं खरंच हा एक प्रश्न आहे. बदललेली निष्ठा बदललेले निष्ठावंत आणि वेगवेगळ्या राजकीय घडामोडी हे सर्व पाहिल्यानंतर या सर्व गोष्टींना किती महत्व आहे हे आपल्याला जाणवतं. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये निशिगंधा उपासनी निंबाळकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय. निशिगंधा उपासनी निंबाळकर मॅडम लिहितायत पुणे येथून वर्षाव या शीर्षकाखाली मॅडमनी चारोळी पाठवलेली आहे. मॅडम लिहितायत की सायंकाळी कातरवेळी सायंकाळी कातरवेळी आठवणींचं आभाळ गरजत जातं. सायंकाळी कातरवेळी आठवणींचं आभाळ गरजत जातं तेव्हा भरून येतात डोळे तेव्हा भरून येतात डोळे मन पावसासारखं बरसत जातं मन पावसासारखं बरसत जातं मन पावसासारखं बरसत जातं. वा तर सायंकाळी कातरवेळी आठवणींचा आभाळ गरजत जातं तेव्हा मन तेव्हा भरून येतात डोळे मन पावसासारखं बरसत जातं. तर पावसासारखं बरसणारं मन आणि कातरवेळचं आठवणींचं गरजणारं आभाळ मॅडमनी चारच ओळीमध्ये अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. शेवटी हो आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये खुशिया बिजवार मॅडम यांनी देवळी येथून लिहिलंय. खुशिया बिजवार मॅडम लिहितायत देवळी येथून. मॅडमनी लिहिले माझी आजी या शीर्षकाखाली की मायेचं सुख लहानपणीच्या आठवणींचा साठा. मायेचं सुख लहानपणीच्या आठवणींचा साठा आजीच्या कुशीत मिळायचा प्रेमाचा खरा वाटा. वा आजीच्या कुशीत मिळायचा प्रेमाचा खरा वाटा तिच्या गोष्टींनी रंगायचे बालपणाचे दिवस संस्काराच्या सावलीत वाढला जीवनाचा सुवास. आशीर्वाद तिचे आहेत आयुष्याची शिदोरी. आशीर्वाद तिचे आहेत आयुष्याची शिदोरी मायेच्या स्पर्शात दडली प्रेमाची खाण खरी. मायेच्या स्पर्शात दडली प्रेमाची खाण खरी आजी म्हणजे घराची ऊब आणि देवाचं रूप. वा आजी म्हणजे घराची ऊब आणि देवाचं रूप तिच्या आठवणीतच आहे सुखाचा अनमोल ठेवा भरपूर. तिच्या आठवणीतच आहे सुखाचा अनमोल ठेवा भरपूर. वा तर आजी म्हणजे खरंच प्रेम असतं माया असते सुख असतं आणि ज्या आठवणी असतात आजी सोबतच्या त्या कधीच विसरता येत नाही. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते. पुढच्या एका रचनेकडे आपण वळतोय ज्यामध्ये सौ मानसी पाटील मॅडम लिहितायत सायन मुंबई येथून. सौ मानसी पाटील मॅडम यांनी सायन मुंबई येथून लिहिलंय शिशिर या शीर्षकाखाली की पानगळीतून हळू चालत शिरशिर करत शिशिर येतो. पानगळीतून हळू चालत शिरशिर करत शिशिर येतो रंग उतरले जरी मुळाशी अर्थ नव्याने गवसत जातो. वा वा रंग उतरले जरी मुळाशी अर्थ नव्याने गवसत जातो शिशिर सांगतो थांब थोडा. शिशिर सांगतो थांब थोडा मौनातून अर्थ उमलतो. शिशिर सांगतो थांब थोडा मौनातून अर्थ उमलतो गळू न पडणे संपणे नसते. क्या बात आहे गळू न पडणे संपणे नसते शांततेतच नवा जन्म होतो. शांततेतच नवा जन्म होतो नवा जन्म होतो. अप्रतिम आणि खरंय की शिशिर जो पानगळीतून हळू चालत शिरशिर करत येतो. शिशिर ज्याचे रंग जरी मुळाशी उतरलेले असतील तरी प्रत्येक रंगामधून नवीन अर्थ गवसत जातो. शिशिर जो संयम सांगतो ठाम म्हणतो आणि मौन असतो. शिशिर ज्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य गळून पडणं म्हणजे संपणं नसतं कारण शांततेतूनच नवीन जन्म होतो. नवा जन्म बऱ्याच वेळा जीवनाच्या

धावपळीमध्ये चालताना आपल्याला सुद्धा जरासा विसावा घ्यावा लागतो. नैराश्य येतं, दुःख येतं, संकट येतात, समस्या सुटता सुटत नाही. त्यावेळी आपण कितीही धडपड केली तरी त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आता सारं काही संपलंय. त्यावेळी आपण शिशिर आठवला पाहिजे, जरास थांबलं पाहिजे. आणि भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या आवडीच्या एफ एम वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तुम्ही आरजे कैलास सोबत आहात.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: आदत बनी कैसे? करते करते करते करते आदत बनी। अब एक नए तरीके से उन्हीं चीजों को करेंगे तो एक नई आदत बन जाएगी। जब हम एक ही तरह से सोचते जाते हैं हर सिचुएशन में, अगर हमारा एक टिपिकल वे ऑफ रिस्पॉन्ड होने लग गया या रिएक्ट होने लग गए, लेट्स से किसी की आदत हो गई इरिटेट होने की कि चिढ़ के बोलना है, कुछ भी हुआ चिढ़ के बोलना है। किसी की आदत हुई क्रिटिसाइज करना है कि सामने वाले ने कुछ भी काम किया हो ना, उसने उसके अंदर कोई ना कोई नुक्स निकाल ही लेना। अब करते करते एक बार किया होगा, दो बार किया होगा, दस बार किया होगा, दस लोगों को किया होगा, करते करते उस आत्मा को खुद ही नहीं पता चलता।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो। मी लिहिलं होतं की जिथपर्यंत निस्वार्थीपणे दोघांनी एकमेकांना देणं चालू असतं तोपर्यंत प्रेमाचा प्रवास सुखद आणि आनंदी असतो, नाही का? जिथून हवं असणं आणि घेणं हा विचार मनामध्ये येतो तेव्हा त्या नात्याला ग्रहण लागते। मग ते घेणं हे वेळ असो, प्रेम असो की क्षण असो किंवा अन्य कोणतीही गोष्ट असो, कारण कोणतीही गोष्ट जेव्हा आपण समोरच्याला भरभरून देतो तेव्हा समोरून त्याच्या हजारो पटीने आपल्याला रिटर्न येतं। त्यामुळं खूप वेळा मनामध्ये नकारात्मक विचार सुद्धा येतात। जीवनाच्या प्रवासात अनेक वर्ष सोबत चालल्यानंतर नातं कोमेजून जात आहे असं वाटत असताना पार्टनर जर प्रेम फुलवण्याचा प्रयत्न करत असेल तर नकारात्मक न घेता भावनांची कदर केली पाहिजे, आणि भावनांची कदर जेव्हा एकमेकांच्या करायला लागतात तेव्हा नातं हे दरवेळी नव्यानं फुलतं। प्रत्येक क्षणांचा आनंद साजरा केला पाहिजे। आपण आपल्या शोमध्ये नेहमी म्हणतो की क्षण जगलं पाहिजे, कारण आजचा क्षण उद्या येणार नाही। आपल्या आज समोरून हजारो सुखाचे क्षण जातात, हजारो आनंदाचे क्षण जातात, आणि आपण एखाद्या दुःखाच्या क्षणावर रडत बसतो, आपण एखाद्या कटु प्रसंगाला वारंवार उगाळत बसतो, आणि त्या नादामध्ये असंख्य अशा क्षणांना आपण मुकतो, नाही का? पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूया ज्यामध्ये सोनाली सू पेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। सोनाली सू पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय नको ते जास्त रडणे या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत चारोळीमध्ये की दुःखातही ते हास्य खुलवावे, त्या हास्याला मजबूत करावे। दुःखातही ते हास्य खुलवावे, त्या हास्याला मजबूत करावे। रडणे कधी ना कधी असतेच, रडणे कधी ना कधी असतेच, म्हणून ते खूप जवळ ना ठेवावे, म्हणून ते खूप जवळ ना ठेवावे, कारण सुखदुःख येणार आहे। हसू आहे तिथे रडू सुद्धा आहे, कोणत्या गोष्टीला किती कुरवाळावं यावर जीवनाचा प्रवास अवलंबून असतो, आनंद अवलंबून असतं, सुख आणि समाधान सुद्धा अवलंबून असतं। खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या

या कवितेमध्ये प्रवीण अभ्यंकर सरांनी मुक्काम पोस्ट व्हीगाव तालुका अंजनगाव सुरची जिल्हा अमरावती पालघर सध्या पालघर इथून लिहिले. सर लिहितायत की प्रश्न सुटतील असे भास अनेक असतात, मानवी मनाचे विळखे असेच असतात. क्या बात आहे. प्रश्न सुटतील असे भास अनेक असतात, मानवी मनाचे विळखे असेच असतात. विचलित व्हावे सर्व काही आणि बेशिस्त व्हावे जगणेही. विचलित व्हावे सर्व काही आणि बेशिस्त व्हावे जगणेही. युद्धात हरलेले कोण असेच असतात. सरांनी शेवटी असं लिहिलंय की पायऱ्या उतरंड काय काय. पायऱ्या उतरंड काय काय. भ्रष्ट या जगात चिरजीवन जगत असतात. भ्रष्ट या जगात चिरजीवन जगत असतात. तर खरंय की प्रश्न सुटतील हा एक भास असतो आणि मानवी मनाचे विळखे हे असेच असतात. प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की आता प्रश्न सुटलाय, सर्व काही छान आहे, तोपर्यंत नेती हा पुढचा प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येते आणि हे प्रश्न आणि ही कोडी सोडवत सोडवतच आपल्याला जीवनामध्ये पुढे जावं लागतं. आपण जर एखाद्या प्रश्नांबद्दल जे आहे ते त्या प्रश्नाला धरून बसलो तो प्रश्न सुटत नाही, म्हणून आपण त्यामध्येच कुढत बसलो, रडत बसलो, जे आहे ते विसरून जे नाही त्यावर दुःख करत बसलो, तर निश्चितपणे जीवन दुःखी होतं. पण जे आहे त्याचा आपण गर्व केला, त्याचा आपण अभिमान बाळगला, तर खूप सारं असतं ज्यामुळं आपण जगू शकतो, ज्यामुळं आपण आनंदी राहू शकतो. प्रवीण अभ्यंकर सरांनी विहीगाव तालुका अंजनगाव सुरची जिल्हा अमरावती हल्ली मुक्काम पालघर येथून पाठवलेली जीवनाचं मर्म मांडणारी ही अप्रतिम सुंदर अशी रचना होती. पुढच्या एका रचनेमध्ये कुमारी दीपिका दिनेश क्षीरसागर मॅडम लिहिताय दीपकाव्या या नावाने धारणी मेळघाट अमरावती येथून. ऋतुराज वसंत या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की कुहू कुहू कोकिळाई वसंताचे आगमन, केक नाचे तुई तुई मंद शीतल पवन. कुहू कुहू कोकिळाई वसंताचे आगमन, केक नाचे थुई थुई मंद शीतल पवन. मही भिन्न रंगी नटे, मही भिन्न रंगी नटे निसर्गाचा हा सोहळा. वा, मही भिन्न रंगी नटे निसर्गाचा हा सोहळा. नवहर्ष अंतरात ऋतु वसंत आगळा. नवहर्ष अंतरात ऋतु वसंत आगळा. नवहर्ष अंतरात ऋतु वसंत आगळा. ऋतु वसंत आगळा. ऋतु वसंत आगळा. वाह, तर ऋतुराज वसंत आणि त्याच्या आगमनामुळे निसर्गामध्ये झालेले बदल अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. कुमारी दीपिका दिनेश क्षीरसागर मॅडम यांच्या दीपकाव्या धारणी मेळघाट इथून पाठवलेल्या अमरावती इथून पाठवलेल्या या रचनेमध्ये. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले अन्याय या शीर्षकाखाली की अन्यायाची लाट नेहमीच मोठी, सत्याची बाजू झाकलेली राहते. अन्यायाची लाट नेहमीच मोठी, सत्याची बाजू झाकलेली राहते. हे पाहता येऊ नये म्हणूनच, हे पाहता येऊ नये म्हणूनच न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. हे पाहता येऊ नये म्हणूनच न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. न्याय अंधळा नसतो तो बहुतेक वेळा पाहणं टाळतो. न्याय अंधळा नसतो तो बहुतेक वेळा पाहणं टाळतो. पट्टी डोळ्यावर नसली तरी आजच्या काळात सत्याचा भाव कळतो. पट्टी डोळ्यावर नसली तरी आजच्या काळात सत्याचा भाव कळतो. सत्याचा भाव कळतो. आणि खरंय की अन्यायाची लाट ही नेहमी मोठी असते आणि सत्य हे कधी कधी जगासमोरच येत नाही. आपण पाहतोय ना सोशल मीडियावर एखादी पोस्ट केली जाते, त्या पोस्टची सत्यता आपल्याला माहीत नसते आणि आपण सुद्धा ती पोस्ट खरी आहे तेच वास्तव आहे असं समजून आपणही व्हायरल करत राहतो. आपल्याला ती गोष्ट माहीत आहे का? आपल्याला त्या गोष्टीच्या पाठीमागचं सत्य माहीत आहे का? कधी आपण याचा विचार केलाय का? परंतु आपण एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्त होणं गैर नाही, एखाद्या

चुकीच्या गोष्टीबद्दल प्रतिक्रिया देणं गैर नाही, परंतु ती गोष्ट चुकीची आहे का बरोबर आहे याची शहानिशा न करता व्यक्त होणं हे गैर असतं. सत्य जे कटू असतं, सत्य जे लपवलं जातं आणि खोट्याला पुढे केलं जातं, एखाद्याला बदनाम केलं जातं, एखाद्या प्रसंगाला रंगवून वाढवून चढवून सांगितलं जातं, व्हायरल केलं जातं. कोणतीही पोस्ट व्हायरल करत असताना, कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया कॉमेंट देत असताना त्या पोस्टच्या दोन्ही बाजूंनी विचार करायला शिकलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन होतं सौ विद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये. आणि पुढच्या एका रचनेमध्ये जगन्नाथ रंगराव जाधव सर, गीतकार जगन्नाथ रंगनाथ जाधव सरांनी एसगावकर खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून एक सुंदर अशी कविता पाठवलेली आहे. सर लिहितायत स्मशानी जळे देह माझा या शीर्षकाखाली अप्रतिम शब्दांकन असलेली सरांची ही रचना आहे. सर लिहितायत की स्मशानी जळे देह माझा उरली नाही ओळख रे, क्या बात आहे. स्मशानी जळे देह माझा उरली नाही ओळख रे, गाव गाव सारी विरली राख उरली मुठीत रे. गाव गाव सारी विरली राख उरली मुठीत रे, सोने नाते मान सन्मान येथे कोणाचेच नाही, रामनामाची ओढ सका शेवटी संग घेऊन जाई. रामनामाची ओढ सका शेवटी संग घेऊन जाई, जन्म मरणाचा फेरा कधीच कुणी टाळिला ना. जन्म मरणाचा फेरा कधीच कुणी टाळिला ना, स्मशानी येता कळले खरे आपुले कोण तेव्हा. स्मशानी येता कळले खरे आपुले कोण तेव्हा, माती देह माती जाई मातीच बोले सत्य, क्या बात आहे. माती देह माती जाई मातीच बोले सत्य, अहंकाराची राख उडे उरते फक्त भक्ती पथ्य. अहंकाराची राख उडे उरते फक्त भक्ती पथ्य, उरते फक्त भक्ती पथ्य, उरते फक्त भक्ती पथ्य. वाह, तर जीवन आणि जीवनाचं खरं मर्म कशामध्ये आहे, कारण स्मशानी जेव्हा देह जळत असतो त्यावेळी प्रत्येकाला त्यावेळी विचार येतो की शेवटी काय घेऊन जायचंय, परंतु खूप सारं मिळवण्याच्या नादात आहे ते आपण गमावून बसतो. काय असतं आपल्याकडं, तर आपल्याकडे असतो आनंद, आपल्याकडे असतं समाधान, आपल्याकडे असतं सुख, आपल्याकडे असतं नाती. आणि नेमकी आपण ती सर्व गमावून आणखी हवं या मोहामध्ये जातो, पुढे पुढे जातो. आपण वेळेवर अगदी जेवण खाण सुद्धा करत नाही, आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही, आपण आपल्या मनाची मशागत करत नाही, आपण कधी एकांतामध्ये बसत नाही, आपण कधी स्वतःशी हितगुज करत नाही. धाव धाव धावतो. आणि जसं सरांनी लिहिलंय की अहंकार जो आपल्याला वाटतं की आपण अहंकार करत नाही, पण खूप वेळा आपण अहंकार करतो, एखाद्याला कमी लेखतो, जे आपल्याकडे आहे त्याच्या जोरावर, ज्याच्याकडे जे नाही त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पद प्रतिष्ठा पैसा या सर्व गोष्टींमुळे आपण कुणावर तरी अन्याय करत असतो, कळत नकळत करत असतो. तो अहंकार असतो आणि अहंकाराची राख ही शेवटी ओढून जाते. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन गीतकार जगन्नाथ रंगराव जाधव सर येसगावकर तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेल्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये सरांनी शब्दबद्ध केलेले होते. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका आपण कवितेकडे वळूया. सीमा खान शेख मॅडम लिहितायत वरळी येथून. सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी येथून बालपण या शीर्षकाखाली लिहिलंय की वास्तवाच्या गदारोळात मोठेपणाच्या दिमाखात. वास्तवाच्या गदारोळात मोठेपणाच्या दिमाखात हरवले हळवे मन, जात होते नाजूक बालपण. वास्तवाच्या गदारोळात मोठेपणाच्या दिमाखात हरवले हळवे मन, जात होते नाजूक बालपण. आसुसलेल्या जीवाला स्वच्छंदी बागडण्याला, आसुसलेल्या जीवाला स्वच्छंदी बागडण्याला, बसवले एका चाकोरीत जात रुसले इंद्रधनुचे सारे रंग, असे आजचे बालपण.

सुसलेल्या जीवाला स्वच्छंदी बागडण्याला बसवले एका चाकोरीत ज्यात रुसले इंद्रधनुचे सारे रंग असे आजचे बालपण असे आजचे बालपण आणि अगदी खरंय की वास्तवाच्या गदारोळात आणि मोठेपणाच्या दिमाखामध्ये आपण लहान मुलांना मशीन बनवून टाकलंय. आपल्याला वाटतं की 99% मार्क सुद्धा कमी आहेत, 99% वर पाहिजे. कितीही स्पर्धा, किती या अपेक्षा, जेव्हा जेव्हा आपण मुलांना एवढे मार्क तुला पडलेच पाहिजेत असं म्हणतो आणि त्यांच्याकडून ती अपेक्षा करतो, तेव्हा मनाला एक प्रश्न विचारून पहा की आपल्याला मार्क किती होते, आपण किती स्टडी करत होतो. आजची मुलं ही खूप हुशार आहेत, आजची मुलं ही स्पर्धेच्या युगातली आहेत, आजची मुलं ही स्वतःच्या करिअर बद्दल जागरूक आहेत, आजची मुलं ही त्या स्पर्धेमध्ये सक्षम आहेत. त्यांना गरज आहे ती आधाराची, त्यांना गरज आहे की तुझ्या पाठीशी आम्ही आहोत हे सांगण्याची, आजची गरज आहे ती मुलांना त्यांचं बालपण जगू देण्याची, आजची गरज आहे ती मुलांना मैदानात पाठवण्याची, ना की मुलगा रडतोय, मुलगा गोंधळ घालतोय आणि आपल्याला डिस्टर्ब होतोय म्हणून त्यांच्या हाती मोबाईल थोपवण्याची. आपण पाहतोय की किती अडिक्ट होत आहेत मुलं मोबाईलच्या, आणि याला जेवढी मुलं जबाबदार आहेत मला असं वाटतं की पालक सुद्धा जबाबदार आहेत. आपण आपला त्रास वाचवण्यासाठी त्यांना कुठंतरी गुंतवतोय, त्यांना त्यांच्या मित्रांमध्ये खेळू दिलं पाहिजे, त्यांना बाहेर जाऊ दिलं पाहिजे, तरच त्यांचा शारीरिक आणि मानसिक असा विकास होणार आहे. तर हरवलेलं बालपण मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी येथून पाठवलेल्या त्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये. आणि श्रोते हो, यासोबतच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, दोन चारोळ्यांकडे. इवलंचं प्रेम या शीर्षकाखाली सूरज संदीप अनुभवणे सरांनी देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव मोंड येथून लिहिलंय. सर लिहितायत पहिल्या चारोळीमध्ये इवलंचं प्रेम या शीर्षकाखाली की इवल्या त्या पाऊल खुणा वेंधळे प्रेम तुझे माझे न सांगता कळून आले ऐकना सखे मी काय सांगतो आयुष्याच्या त्या वळणावर फक्त तू सोबत असावी. इवल्या त्या पाऊल खुणा वेंधळे प्रेम तुझे माझे न सांगता कळून आले ऐकना सखे मी काय सांगतो आयुष्याच्या त्या वळणावर फक्त तू सोबत असावी, फक्त तू सोबत असावी, फक्त तू सोबत असावी. इवलंचं प्रेम अप्रतिम सुंदर अतिशय हळवे असे भाव मांडणारी सरांची ही चारोळी. आणि पुढच्या दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहितायत की जाई जुईंच्या फुलांचा सुगंध जो आसमंती दरवळतो निस्वार्थी प्रेमाचा जणू अर्थ सांगतो. जाई जुईच्या फुलांचा सुगंध जो आसमंती दरवळतो निस्वार्थी प्रेमाचा जणू अर्थ सांगतो ऐकना सखे मी काय सांगतो आयुष्याच्या त्या वळणावर तू सोबत असावी, फक्त तू सोबत असावी. वा, तर कवी कुमार या नावाने सूरज संदीप अनुभवणे सरांनी मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथून पाठवलेली ही अप्रतिम सुंदर हळवे भाव असणाऱ्या या दोन अप्रतिम अशा चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणे आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया.

दोघांचा, पावा नकधी पापनीचा काठ ओला दोघांचा, पडावे नेतीलाही कोडे क्षण असे नात्यात दे। पावान कधी पापनीचा काठ ओला दोघांचा, पडावे नियतीलाही कोडे क्षण असे नात्यात दे। शेवटी असं लिहिलंय की शब्दात सखे तुझ्या अशी तेवती एक वात दे, शब्दात सखे तुझ्या अशी तेवती एक वात दे, मनाचा प्रत्येक कोपरा उजळून जावा अशी बात दे, मनाचा प्रत्येक कोपरा उजळून जावा अशी बात दे, अशी बात दे। तर ही माझी एक कविता होती श्रोते हो, आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलेला आहे की मनाचे मनाशी जेव्हा द्वंद्व होते, शब्दांनी स्वप्न तेव्हा भग्न होते। मनाचे मनाशी जेव्हा द्वंद्व होते, शब्दांनी स्वप्न तेव्हा भग्न होते। वाटते असावे सोबतीला कोणीतरी, वाटते असावे सोबतीला कोणीतरी, पण नेमक्या वेळी हात सुटताना, पण नेमक्या वेळी हात सुटताना मन उद्विग्न होते, मन उद्विग्न होते। तर हा सुखदुःखांचा प्रवास, हा जीवनाचा प्रवास। आणि श्रोते हो, यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या रचनेकडे वळूया, ज्यामध्ये श्री माधव सुक्रिया गुरव सरांनी दे धक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा इथून अप्रतिम रचना पाठवलेली आहे, नाते आपुलकीचे या शीर्षकाखाली श्री माधव सुक्रिया गुरव सर लिहित आहेत दे धक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा इथून। की साठा जन्माचे एक होण्याचे नवरा बायकोचे नात्यात असते बंधन, साठा जन्माचे एक होण्याचे नवरा बायकोचे नात्यात असते बंधन, जरी बायको नवऱ्यापाशी करत असली रणकंदन, जरी बायको नवऱ्याशी करत असली रणकंदन, पण ते सदा नवऱ्याचे करण्यास रक्षण, नात्यात आपुलकीने भेट देणे हे नाते जपण्याचे साधन वाटते, नात्यात आपुलकीने भेट देणे हे नाते जपण्याचे साधन वाटते, त्यापेक्षा परस्परांना आपुलकीने आलिंगन देणे, त्यापेक्षा परस्परांना आपुलकीने आलिंगन देणे हे नात्यातील साध्य ठेवून वागायचे असते, हे नात्यातील साध्य ठेवून वागायचे असते। वा, तर आपुलकीचं नातं, पती पत्नीचं नातं हे कसं असतं आणि कसं असायला हवं, याबद्दल सरांचे हे अप्रतिम असे शब्द होते की साठा जन्माचे एक होण्याचे नवरा बायकोचे नात्यात असते बंधन। आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की त्यापेक्षा परस्परांनी एकमेकांना आपुलकीने आलिंगन देणं, ज्यामुळं हे नातं दृढ होतं, प्रेम हे व्यक्त करता आलं पाहिजे। आणि एखाद्याचं प्रेम हे अबोल असलं तर ते ओळखता आलं पाहिजे। बऱ्याच वेळा बऱ याच जणांना असं वाटतं की ही व्यक्ती किंवा माझा पार्टनर हा माझ्यावर प्रेम करत नाही, तो कधी बोलत नाही, त्याला माझं कोणतं कोड कौतुक नाही, माझं असणं, माझं नसणं, माझं दिसणं, माझं वागणं, माझं बोलणं याला काहीही फरक पडत नाही। तर या गोष्टी ह्या समजून घेण्याच्या, जाणून घेण्याच्या, कोणी शब्दातून बोलतं, कोणी कृतीतून करतं, ते ओळखता आलं पाहिजे। नजरेमधले भाव आणि गरज असताना योग्य वेळी आपल्याला दिलेली साथ, आधार, आपुलकीचे शब्द हे सुद्धा प्रेमच आहे, नाही का? खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया। सचिन कमल गणपतराव मुळे सर लिहित आहेत परभणी येथून। सचिन कमल गणपतराव मुळेसरांनी परभणी येथून लिहिलंय की तुझ्याशिवाय आयुष्य विचार करवत नाही, तुझ्याशिवाय स्वतः मी पूर्ण मानत नाही। चारचोळीमध्ये तू माझ्यासाठी कोण आहे याबद्दलचे अप्रतिम सुंदर भाव की तुझ्याशिवाय आयुष्य विचार करवत नाही आणि तुझ्याशिवाय स्वतः मी पूर्ण मानत नाही। ज्या व्यक्तीशिवाय आपण अपूर्ण आहोत असं आपल्याला वाटतं ती व्यक्ती खूप अनमोल असते, आणि त्या समोरच्या व्यक्तीला ते रिअलाइज झालं पाहिजे, त्यांना जाणवलं पाहिजे की खरंच की आपण कोणासाठी तरी एवढे अनमोल आहोत की आपल्याशिवाय तो व्यक्ती स्वतःला पूर्ण मानत नाही। जेव्हा
अशा प्रकारचं नातं असतं। जेव्हा काही प्रसंग असे उद्भवतात की ज्यावेळी हात सोडावा असं वाटतं, ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला नकोशी वाटते, त्यावेळी असे क्षण आठवून पाहावे की त्या क्षणामध्ये जगात कुणीच नव्हतं, फक्त तीच व्यक्ती होती जी आपल्या सोबत होती, तीच व्यक्ती होती ज्या व्यक्तीने आपल्याला आधार दिला, तीच व्यक्ती होती जी व्यक्ती म्हणाली होती की काळजी करू नको सगळं ठीक होईल। काही दिलं घेतलं नव्हतं, पण होते ते आधाराचे शब्द, होते ते प्रेमाचे शब्द, होती ती ओढ, होती ती माया, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनामध्ये होते ते भाव की ज्या भाव भावनेमुळं आपल्या दुःखालाही समोरच्या व्यक्तीनं स्वतःच दुःख मानलं। नाहीतरी आजच्या या स्वार्थी जगामध्ये कोण कोणासाठी रडतं, कोण कोणासाठी पडतं? प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ पाहणाऱ्या लोकांची संख्या वाढत असताना आपल्याशिवाय अपूर्ण आहे असं कोणीतरी जेव्हा म्हणतं तेव्हा त्या व्यक्तीची कदर केली पाहिजे। ती व्यक्ती अनमोल असते ना। एका खूप अप्रतिम चारचोळीमध्ये अतिशय गहिरे असे शब्दांकन सरांनी केलेलं होतं। आरती मेत्रे मॅडम यांनी कर्कमेतून लिहिलंय। आरती मेत्रे मॅडम लिहितायत कर्कमेतून की सुंदर दिवस उगवला नवी पक्ष्यांची किलबिल पहाटे पहाटे होते। सुंदर दिवस उगवला नवी पक्ष्यांची किलबिल पहाटे पहाटे होते। फुलांचा सुटला दरवळ छान किती सुंदर रम्य मन दरवळते। फुलांचा सुटला दरवळ छान किती सुंदर रम्य मन दरवळते। आयुष्य आहे सुंदर, सुंदरच करा स्वागत नवीन दिवसाचे। आयुष्य आहे सुंदर, सुंदरच करा स्वागत नवीन दिवसाचे। मदत करा सर्वांना हेच काम तर आपल्या आयुष्याचे। मदत करा सर्वांना हेच काम तर आपल्या आयुष्याचे। तर प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक दिवस सुंदर आहे, आणि त्या दिवसाला सुंदर बनवलं पाहिजे असे अप्रतिम असे भाव आणि सुंदर असा सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिले। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहितायत अहिल्यानगर येथून हृदयाची हाक या शीर्षकाखाली। निरोप तुझा घेता नैनी अश्रू दाटतात, हृदयाच्या हाकेने मनातील स्पंदने तुझ्यासाठी आर्त तृप्तात। निरोप तुझा घेता नैनी अश्रू दाटतात, हृदयाच्या हाकेने मनातील स्पंदने तुझ्यासाठी आर्त तृप्तात। मॅडम पुढे असं लिहितायत की आठवण तुझी मनी आहे वसवली, आठवण तुझी मनी आहे वसवली, हृदयाची हाक तुला सखे ऐकू का नाही आली, हृदयाची हाक तुला सखे ऐकू का नाही आली, ऐकू का नाही आली, ऐकू का नाही आली। वाह, तर तुझा निरोप घेतला आणि नैनांमध्ये अश्रू दाटले। अश्रू जे अनमोल असतात ते कोणासाठीही दाटत नाही, ते फक्त जीवलगांसाठी दाटतात। त्या जीवलगाच्या सुखामध्येही दाटतात, जीवलगाने दिलेल्या दुःखामध्येही दाटतात। तर तुझी आठवण ही माझ्या मनामध्ये आहे, हृदयाची हाक सखे तुला का ऐकू आली नाही असा प्रश्न विचारणारी खूप अप्रतिम सुंदर भाव असलेली मॅडमची ही रचना। आणि पुढच्या एका रचनेमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलंय। रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहितायत भोर पुणे येथून। सुंदर अशी कविता मॅडमनी पाठवलेली आहे की सुखी हो मानवा थोडा नको इतकी तुझी धावपळ, सुखी हो मानवा थोडा नको इतकी तुझी धावपळ, असावा जीवनात विसावा नको इतकी इतकी कळकळ, असावा जीवनात विसावा नको इतकी कळकळ। आणि पुढे मॅडम लिहिलंय, मॅडमनी लिहिलंय की घ्यावा विसावा थोडासा भगवंताच्या दरबारात, घ्यावा विसावा थोडा भगवंताच्या दरबारात, आराधना करावी देवाची मनाच्या त्या मंदिरात, आराधना करावी देवाची मनाच्या त्या मंदिरात, मनाच्या त्या मंदिरात। आणि खरंय की सुखी हो मानवा थोडा नको इतकी तुझी धावपळ। आता सध्या फक्त धावपळच आहे, धावपळ आहे सुखासाठी आणि सुख आहे आपल्यापाशी। जे आपल्यापाशी आहे त्याला आपण न ओळखता, जे नाही

त्याच्या पाठीमागे आपण पळतोय आणि आपल्याला असं वाटतंय की तेच सुख आहे. माझ्याकडे एक गाडी असणं चार चाकी म्हणजे सुख आहे. माझ्याकडे एक मोठा बंगला असणं म्हणजे सुख आहे. माझ्याकडे बँक बॅलन्स असणं म्हणजे सुख आहे. माझ्याकडे सोने नाणे असणं म्हणजे सुख आहे. मला ऐश्वरावाची जिंदगी जगता आली पाहिजे म्हणजे सुख आहे. ही धारणा आहे, ही कल्पना आहे, हा भास आहे. माणसानं मोठं होणं गैर नाही, माणसानं श्रीमंत असणं गैर नाही, माणसानं मोठी स्वप्न पाहणं हे गैर नाही. परंतु त्या स्वप्नांच्या पाठीमागं धावता धावता आपण उद्याच्या स्वप्नांसाठी आपण आपला आज तर हरवत नाहीत ना. आपण आजचं सुख, आजचं समाधान, आजचे क्षण हे तर गमवत नाहीत ना, याचा विचार केला पाहिजे. नाही का श्रोते हो, ज्यामध्ये विद्या कुंभार मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. विद्या कुंभार मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले तुझी माझी साथ या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की दर्पणात दिसे प्रतिबिंब तुझी माझी साथ नवी. दर्पणात दिसे प्रतिबिंब तुझी माझी साथ नवी, नात्यात राहावी गोडी हीच गोष्ट मला हवी. नात्यात राहावी गोडी हीच गोष्ट मला हवी. हातात घेता हात सख्या, हातात घेता हात सख्या, विरह होईल हद्दपार. वा, हातात घेता हात सख्या, विरह होईल हद्दपार. सोबतीने समजून घेऊ सुखी जीवनाचे सार. सोबतीने समजून घेऊ सुखी जीवनाचे सार. सुखी जीवनाचे सार. आणि खरंय की सुखी जीवनाचं सार म्हणजे तरी काय असतं, ही दर्पणात एकमेकांचं प्रतिबिंब दिसावं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नात्यात गोडी असावी. प्रत्येकाला वाटतं की नात्यामध्ये गोडी असली पाहिजे. नातं हे मधुर असलं पाहिजे, ते फुललेलं असलं पाहिजे, ते बहरलेलं असलं पाहिजे, ते टवटवीत असलं पाहिजे. त्यामध्ये सतत निखळ असा आनंद असला पाहिजे. नात्यामधल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे. कोणाला आवडेल की ज्याच्यावर आपण भरभरून प्रेम करतो, जो आपला जीवलग आहे, त्याच्या डोळ्यात पाणी यावं. जेव्हा आपण ही गोष्ट ठरवतो की माझ्या मुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही, तर तीच गोष्ट आपल्याला रिटर्न मिळते, परत मिळते. आणि जेव्हा कधी कटू प्रसंग येतील त्यावेळी हातामध्ये हात घेऊन विश्वास दिला पाहिजे की मी सोबत आहे. ज्या व्यक्तीला स्वतःची चूक कळते, ज्या व्यक्तीला स्वतः केलेल्या चुकीचा पश्चाताप असतो, ती व्यक्ती महान असते असं मला वैयक्तिक वाटतं. माणूस आहे, चुका होणार, परंतु झालेली गोष्ट ही आपली चूक आहे हे कबूल करण्याची जी ज्याच्याकडे क्षमता असते, त्या व्यक्तीबद्दल समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये हा आदर वेगळाच असतो. चूक करणं गैर नाही, चूक होणं गैर नाही, पण चूक झाल्यानंतर चूक आहे हे मान्य करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, नाही का. म्हणून जेव्हा सोबतीनं समजून घेऊ एकमेकांना, त्यावेळी सुखी जीवनाचं हेच सार आहे की सर्व विरह हद्दपार होऊन जातील. विरहाचा क्षणच आयुष्यामध्ये येणार नाही, कारण विरह म्हणजे तरी काय असतं. विरह म्हणजे सोबत असून एकमेकांचे नसणं. विरह म्हणजे समोर असून एकमेकांना न बोलणं. विरह म्हणजे समोर एकमेकांना पाहून एकमेकांच्या मनातले भाव व्यक्त न करता येणं आणि व्यक्त केलेले भाव समजून न घेणं. नाही का श्रोते हो, अप्रतिम सुंदर शब्दांकन मॅडमनी या रचनेमध्ये केलेलं होतं. पुढच्या एका आपण कवितेकडे वळूया, ज्यामध्ये निकिता राजेंद्र चरडे मॅडम लिहित आहेत कुरचडी जमठा तालुका व जिल्हा वर्धा येथून. निकिता राजेंद्र चरडे मॅडम यांनी कुरझडी जमठा तालुका व जिल्हा वर्धा येथून लिहिले आठवण शीर्षकाखाली. आठवण या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की भूतकाळातील घडलेले काही प्रसंग नात्यांच्या इंद्रधनु शातीन सुंदर रंग. भूतकाळातील घडलेले काही प्रसंग नात्याच्या इंद्रधनु शातील सुंदर रंग. लेख सासरी जाण्याचा तो क्षण डोळ्यात अश्रू आणि भरून आलेले मन. लेख सासरी जाण्याचा तो क्षण डोळ्यात अश्रू आणि भरून आलेले मन. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची व्यथा हृदयावर भार देऊन ऐकलेली गाथा. सीमेवर

करणाऱ्या सैनिकांची व्यथा हृदयावर भार देऊन ऐकलेली गाथा. आणि शेवटी मॅडम लिहित आहेत की प्रत्येक क्षण म्हणजे एक नवीन आठवण. प्रत्येक क्षण म्हणजे एक नवीन आठवण जीवनाच्या वाटेतील काळाची साठवण. जीवनाच्या वाटेतील काळाची साठवण. तर आठवणी काही सुखद काही दुःखद. भूतकाळात घडलेल्या प्रसंगाच्या आठवणी जेव्हा नजरेसमोर तरळतात तेव्हा कधी मन भरून येतं, कधी मन दुःखी होतं, तर कधी नकळत. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत आनंदी आहात. आनंद लोक.

0: के अंदर 10,000 करोड़ सेल्स है, जस्ट द ब्रेन, ओके, 10,000 करोड़ सेल्स. एंड फिर उन्होंने कहा ये 10,000 करोड़ सेल्स आर ईच सेल इज कनेक्टेड टू एटलीस्ट 10,000 मोर सेल्स इन द बॉडी. 10,000 करोड़ सेल्स इन द ब्रेन इंटू 10,000, दिस इज द ह्यूमन नेटवर्क. सो मेनी स्विचेस कनेक्टेड टू सो मेनी स्विचेस. अब जब इतने स्विचेस से कनेक्टेड होते हैं तो एक में भी अगर कुछ ऊपर नीचे होगा तो उसका इफेक्ट कितना लंबा जाएगा. तो जब ब्रेन में 10,000 करोड़ सेल्स कनेक्टेड टू 10,000 सेल्स, ईच सेल कनेक्टेड टू 10,000 सेल्स इन द बॉडी, एंड हर थॉट जो हम क्रिएट कर रहे हैं उसका ब्रेन पर असर पड़ रहा है, ब्रेन से फिर वो केमिकल सिक्रेट होते हैं, फिर उसका असर शरीर पे पड़ता है, और हमने कितने आराम से एक घंटा डिस्टर्ब रहे. अब हम अगर इस इक्वेशन को सिर्फ चेक करें तो एक घंटे में कितना इम्पैक्ट आया होगा हमारे शरीर के ऊपर, उस समय याद नहीं रहता ना, क्योंकि हमें शायद नॉलेज नहीं है, अवेयर नहीं है, या हम अपने आप को अलाउ करते हैं वैसे करना.
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
2: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलंय की तिनं त्याचं अवघं जग एका डायरीत सजवलं. मी नात्यात नव्याने प्रेमांकुर हळुवार रुजवलं. तर ही माझी एक चारोळी होती. दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की उन्हे तेव्हा कोवळी होती शहारलेली डहाळी होती. उन्हे तेव्हा कोवळी होती शहारलेली डहाळी होती. तू आली होतीस घेऊन श्रावण ओल्या सरीत झालेले प्रेम पावन. तू आली होतीस घेऊन श्रावण ओल्या सरीत झालेले प्रेम पावन. तर या माझ्या दोन चारोळ्या होत्या. आणि यासोबतच श्रोते हो, पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. माझ्या मनातलं या शीर्षकाखाली मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय. मेघा अरबुज मॅडम लिहिताय सिंहगड रोड पुणे इथून माझ्या मनातलं या शीर्षकाखाली की माझ्या मनातलं तुला कधी समजेल का. कधीतरी तू समजून घेशील का. समजून उमजून तू जरा बोलशील का. बोलून दोन चाफ्याची फुले देशील का. त्यांचा सुगंध दरवळेल आणि त्याच सुगंधात मी माझं राहिलेलं आयुष्य आनंदाने घालवेल. मी माझं राहिलेलं आयुष्य आनंदाने घालवेल. तर मनातली घुसमट आणि आपल्याला कोणीतरी समजून घेतलं पाहिजे असे जेव्हा मनामध्ये भाव येतात तेव्हा आपण एक आळवणी करतो की माझ्या मनातले भाव तुला कधी समजणार. आणि ते समजून घेऊन तो अशा काही सुंदर आठवणी देऊन जा की त्या सुंदर आठवणींवर मला माझं आयुष्य आनंदाने घालवता आलं पाहिजे. जसं की मॅडमनी लिहिलंय की बोलून दोन चाफ्याची फुले देशील का, आणि त्याचा जेव्हा सुगंध दरवळेल तेव्हा त्या सुगंधामध्ये मी राहिलेलं माझं आयुष्य आनंदाने घालवेल. खूप अप्रतिम, अतिशय हळव्या मनाचे तरल असे भाव मांडणारी ही मॅडमची रचना होती. पुढच्या एका रचनेमध्ये सौ रिचा राजेश गांधी मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून. लिहिले मोबाईल या शीर्षकाखाली की मोबाईलच्या जगात गेली माणसे जोडली. नात्यातली ओढ मात्र कमीच होत चालली. योग्य वापर करावा मोबाईलचा सर्वांनी. मोबाईलच्या जगात वावरूया आनंदानी. आणि एक कटुसत्य मांडणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती की माणसं तर जोडलेली आहेत मोबाईलच्या जगात, पण नात्यामधली ओढ मात्र कमी होते. आणि जेव्हा जिवंत माणसांचीच एकमेकाबद्दलची ओढ कमी

आपल्या मर्जीप्रमाणे वागणार नाही. आधी आपण एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, आधी आपण एकमेकांशी जुळवून घेतलं पाहिजे आणि आपण ह्या मोबाईल मधून बाहेर आलं पाहिजे. एक वास्तव विराधक असं सत्य मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका रचनेमध्ये सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत, शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले हरवलेले बालपण या शीर्षकाखाली की शाळेतील घेऊन शिदोरी आयुष्यातील घडामोडी आनंद देतात क्षणमधूर बालपणीची आवडे खोडी. शाळेतील घेऊन शिदोरी आयुष्यातील घडामोडी आनंद देतात क्षणमधूर बालपणीची आवडे खोडी. डब्यात एकाच खाणे होते मग असू दे ठेचा भाकरी. डब्यात एकाच खाणे होते मग असू दे ठेचा भाकरी. सिनेमाला जाणे आपुले तिकिटासाठी मारामारी. सिनेमाला जाणे आपुले तिकिटासाठी मारामारी. तिकिटासाठी मारामारी. आणि खरंय की हे बालपण जे हरवलंय आणि हे असं बालपण जे मॅडमनी लिहिलंय की शाळेमध्ये डबा घेऊन जायचं, त्या ठिकाणी एक डबा आपल्या मित्रांसमवेत खायचा, तिथ्या शाळेमधल्या खोड्या, हे ज्यांनी जगलंय खरंच ती पिढी खूप नशीबवान आहे. नाही का की डब्यामध्ये काय होतं हे महत्वाचं नव्हतं, डब्यामध्ये आपण एकत्र जेवलो हे महत्वाचं होतं. शाळेची ओढ होती, शाळेची गोडी होती, कारण तिथे दंगा मस्ती होती, मौज मजा होती, बर्डन नव्हतं, दप्तरांचं ओझं नव्हतं. आणि खूप सारे असे क्षण असायचे की ज्याच्यामुळं कधी एकदाचा दिवस उजाडतो आणि कधी एकदाच शाळेला जातो असं बालपणी वाटायचं. कागदाच्या होड्या करून पाण्यामध्ये सोडतानाचा जो आनंद आहे तो आज करोडो रुपये कमवून सुद्धा नाही, तो आनंदच वेगळा होता, ते बालपणच वेगळं होतं. त्या बालपणाला नजरेसमोर जशाच तसं उतरवणारी मॅडमची ही अप्रतिमाशी रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय. श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. सखे या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की आयुष्यात साथ देण्याचा हा निर्णय माझा आहे. आयुष्यात साथ देण्याचा हा निर्णय माझा आहे. तू घाबरू नकोस सखे, मी कायम तुझा आहे. क्या बात आहे. आयुष्यात साथ देण्याचा हा निर्णय माझा आहे. तू घाबरू नकोस सखे, मी कायम तुझा आहे. आणि सर पुढे असं लिहित आहेत, त्याले दुःख किती माझ्यावर तरी तुला नाही विसरणार. आले दुःख किती माझ्यावर तरी तुला नाही विसरणार. आयुष्यभर सखे तुलाच माझ्या मनात ठेवणार. आयुष्यभर सखे तुलाच माझ्या मनात ठेवणार. माझ्या मनात ठेवणार. तू घाबरू नकोस सखे, मी कायम तुझा आहे. वाह, प्रेमाची ग्वाही देणारी. आणि मी कायम तुझा आहे असे अंतर्मनातले भाव व्यक्त करणारी सरांची ही अप्रतिम सुंदर विश्वास देणारी ही रचना होती. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत हडपसर पुणे येथून. सोमदत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे येथून लिहिलंय शीळ या शीर्षकाखाली. सर लिहित आहेत की दूर दूर दूर रानात वनात ऐकू आली शीळ मला कानात. दूर दूर रानात वनात ऐकू आली शीळ मला कानात. रोमांचित तनू जाहली त्या क्षणी. वा, रोमांचित तनू जाहली त्या क्षणी. धुंदमी जाहले कान्हा मनोमनी. धुंदमी जाहले कान्हा मनोमनी. कान्हा मनोमनी. तर दूर रानावनात ऐकू आलेली शीळ आणि त्यामुळे रोमांचित झालेली तनू. खूप अप्रतिम भाव प्रेमभाव व्यक्त करणारी सरांची ही रचना. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया. सुखाचा पासवर्ड या शीर्षकाखाली एक अनोखी अशी रचना आहे. आणि त्याचं जे शीर्षक आहे ते सुद्धा अगदी अनोखं आहे की सुखाचा पासवर्ड. आणि काश की प्रत्येकाला असं वाटत असेल की हा मला मिळावा, मला मिळावा, कारण मला सुख हवं आहे. चला तर मग रचनेकडे वळूया. प्रिया डाखोडे मॅडम लिहित आहेत प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून. प्रिया

टाकोडे मॅडम यांनी प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून सुखाचा पासवर्ड या शीर्षकाखाली सुंदर अशी रचना पाठवली आहे. मॅडम लिहित आहेत की मनात कुठेतरी लपलेला सुखाचा पासवर्ड असतो, मनात कुठेतरी लपलेला सुखाचा पासवर्ड असतो, धकाधकीच्या जगण्यात सहजच हरवून जातो, धकाधकीच्या जगण्यात सहजच हरवून जातो. आयुष्याच्या पडद्यावर सारं निर्मळ सुंदर असेल, आयुष्याच्या पडद्यावर सारं निर्मळ सुंदर असेल, सुखाचा पासवर्ड ठेवण्याची गरज तरी का हो भासेल, सुखाचा पासवर्ड ठेवण्याची गरज तरी का हो भासेल, गरज तरी का हो भासेल. आणि मनात कुठेतरी लपलेला सुखाचा पासवर्ड असतो. आणि अगदी सत्य मॅडमनी लिहिले की सुखाचा पासवर्ड हा बाहेर कुठे नाही, सुखाचा पासवर्ड हा आपल्या मनात, तो आपल्या मान्या न मानण्यावर शोध आपल्याला तो मिळू शकतो. आपण मानलं तर सुख आहे, मानलं तर दुःख आहे, आपण ठरवायचं आहे की सुख कशात आहे आणि दुःख कशात आहे. जसं की आयुष्याच्या पडद्यावर सारच निर्मळ आणि सुंदर असेल तर सुखाचा पासवर्ड ठेवण्याची गरज नाही, समाधान मानायला शिकलं पाहिजे, म्हणजे सुख आपोआप त्यापाठी येईल. खूप अप्रतिम सुंदर भाव होते. पुढच्या आपण एका आठवणींच्या रचनेकडे वळूया. सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिले. सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून. अंमली पदार्थ या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की जीवन आहे सुंदर, नको पडू दे विसर, अंमली पदार्थाचे तू सेवन कधी न कर. जीवन आहे सुंदर, नको पडू दे विसर, अंमली पदार्थाचे तू सेवन कधी न कर. मनुष्य देह लाभला तुला वरदान बुद्धीचे, मनुष्य देह लाभला तुला वरदान बुद्धीचे, कर संकटावरी मात गाठेल पद मग यशाचे, कर संकटावरी मात गाठेल पद मग यशाचे, मग यशाचे. वा, तर व्यसनाधीनतेबद्दल एक सामाजिक संदेश जो आहे तो देणारी की व्यसन कशी वाईट असतात, आपण त्याचं कधीही सेवन करू नये, जीवन सुंदर आहे याचा विसार पडू देऊ नये. आणि मनुष्य देह लाभला ज्याला बुद्धीचं असं वरदान आहे, त्यामुळे संकटावर नक्की मात करता येते, असा सुंदर सकारात्मक आणि सामाजिक संदेश देणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि आपण पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया. श्रावणी घोडके मॅडम लिहित आहेत पिंपरी चिंचवड इथून. श्रावणी घोडके मॅडम यांनी पिंपरी चिंचवड इथून लिहिलंय पहिल्या चारोळीमध्ये की व्याकुळल्या त्या चंद्राला ही जावून कुणीतरी सांगा. क्या बात आहे, व्याकुळल्या त्या चंद्राला ही जावून कुणीतरी सांगा तुझ्याच भेटीच्या आशेवर, तुझ्याच भेटीच्या आशेवर गुंफलाय मी स्वप्नांचा धागा, गुंफलाय मी स्वप्नांचा धागा. व्याकुळल्या त्या चंद्रालाही जाऊन कुणीतरी सांगा तुझ्याच भेटीच्या आशेवर गुंफलाय मी स्वप्नांचा धागा, गुंफलाय मी स्वप्नांचा धागा. क्या बात आहे, क्या बात आहे, वाह वाह, खरंच खूपच अप्रतिम अशी ही चारोळी होती श्रोते हो. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहे की नजरेला नजर भिडवून जगाला आपण सांगूया, नजरेला नजर भिडवून जगाला आपण सांगूया, हा गुंपलेला धागा आता जन्मोजन्मी असाच जपूया, हा गुंपलेला धागा आता जन्मोजन्मी असाच जपूया, जन्मोजन्मी असाच जपूया. तर धागा जो नात्यांचा असतो, धागा हा प्रेमाचा असतो, धागा जो गुंफलेला रेशीम बंध त्याला आपण जुळवून ठेवलं पाहिजे. जसा एक रेशीम बंधाचा धागा तुमच्या सर्व साहित्यिक मान्यवरांचा आणि आपल्या सर्व श्रोत्यांचा आहे रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM शी, जो निरंतरपणे 6 वर्षापासून सुरू आहे. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का, वेळ पाहिली आहे का, बघता बघता तुमच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांचं सादरीकरण करता करता, तुमच्याशी मनमुराद अशा गप्पा मारता मारता मला घड्याळ केव्हाचं खुणावतंय ते सांगतंय की तुझी वेळ खूप वेळापूर्वी संपली आहे. मी आज थोडासा जास्त वेळ घेतलाय कारण रचना खूप आलेल्या आहेत. आणि ज्या मान्यवरांच्या रचना या शो मध्ये आलेल्या नाहीत त्या सर्व मान्यवरांच्या रचना ज्या आहेत त्या पुढच्या शो मध्ये निश्चितपणे येतील, निश्चिंत राहा.

कारण आपण कोणाच्याही रचना मिस करत नाही. अनावधानाने एखादी राहून जाऊ शकते, परंतु त्याला आपण लगेच दुसऱ्या शो मध्ये घेतो. त्यामुळे जरी तुमच्याशी आणखी बोलायची इच्छा असली, जरी आपल्या सर्वांमधला हा संवाद संपूच नये असं जर वाटत असेल, तरी सुद्धा मला आजच्या शोपुरती तुमचीही रजा घ्यावी लागणार आहे. खरंच जड अंतकरणाने आणि दर शोच्या शेवटी मी म्हणत असतो की मी तुम्हाला भेटायला नक्की येईल. आज सुद्धा तेच म्हणणार आहे की तुम्हाला भेटायला मी पुन्हा येईल पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता. परंतु आजच्या शोपुरती मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या हो, पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आरजे कैलास सोबत आनंदी रहा.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार ना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शो मध्ये. नाव आहे रंग नवे. मी आहे मंगेश. मित्रांनो, आपले मागचे जे दोन एपिसोड्स आहे किंवा त्याच्या आधीचे पण जे एपिसोड्स आपण ऐकले आहेत त्याच्यावर विचार केला आहे, जास्ती करून आपले जे एपिसोड्स झालेत ते मनावर झालेत. आणि आपण जसं आधीपासून डिस्कस करत आलो आहेत की मन हे दोन अक्षरी आहे, पण पूर्ण मी म्हणेल की आपल्या आतमध्ये जी पण आता तुम्ही ऐकत आहात तर नक्कीच काहीतरी विचार करत आहात. हे कोण करत आहे? हे मनच करत असतं. विचार करण्याची शक्ती ही मनामध्येच असते. आणि आपली जी डेस्टिनी आहे हे थॉट पॅटर्नवरच आहे की आपण कोणते थॉट्सवर आपलं जीवन जगत आहोत. प्रत्येक स्टेप्सला आपण कोणते थॉट्स आपल्या मनामध्ये आणत असतो याच्यावरच आपली जीवनशैली ठरत असते मित्रांनो. आणि म्हणून हा विषय हा खूप सखोल आहे. याच्यावर आपण जेवढं वर्कआउट करू तेवढं हा इझी पण होत जाणार आहे आणि आपली जीवनशैली पण इझी होत जाणार आहे. आपल्याला ती जी आर्ट ऑफ लिव्हिंग आहे ते आपल्याला सहजरित्या आपण पुढे सरकत राहू. आपण मागच्या एपिसोड म्हटलं होतं की काळजी आणि चिंता ही मनाच्या क्षमतेला गळती घालते. मित्रांनो, अजूनही असं वाटत असेल की मी कुठली तरी काळजी करत आहो, काहीतरी मनामध्ये चिंता आहे, भय आहे, तर लगेच त्याला डिटेक्ट करा मित्रांनो आणि त्याला थांबवा. यांनी काहीच होत नाही. होतं काय? यांनी काळजी आणि चिंतांनी आपल्याकडची जी ऊर्जा शक्ती हे सगळं आपण घालवतो, ही राहत नाही आपल्याकडे. आपली सगळी जी निर्मिती असते, क्षमता असते, आशावाद असतो, उत्साह वाहून जातो आणि आपल्याला अगदी संपून गेल्यासारखे वाटते. मित्रांनो, आपण सगळ्यांना हा अनुभव असेलच की कधी कधी कामाचा इतका गोंधळ असतो की सगळीकडे मीच असायला हवे असे वाटते आणि आपण कुठलेच काम नीट करू शकत नाही. असं होतं की एखादं काम आलं आणि असं वाटतं की इथे पण मी पाहिजे, इथे पण मी पाहिजे, या पर्टिक्युलर या थर्ड वर्कला पण मी पाहिजे, असे अनेक कामाचे काम असतात आणि प्रत्येक ठिकाणी आपण हवे असतो असे आपल्याला वाटतो. प्रत्येक

आपण ते अटेंड करायला जातो, त्याला सॉल्व्ह करायला जातो, अशा करण्यामुळे आपण कोणतेच काम नीट करू शकत नाही. आणि हे का होतं मित्रांनो, जास्त ताण तणावामुळे आपली ही अवस्था होते, जास्ती ताण स्ट्रेस घेतो. जेव्हा जेव्हा आपण आपले ध्येय ठरवतो, ध्यास घेतो, तेव्हा आयुष्य अगदी सहज आणि सोपे वाटायला लागते. आपले काम हाच आपला आनंद असेल. तर स्ट्रेस घेतो की हे काम संपलंच पाहिजे, इट शुड बी परफेक्ट. आणि हा जो स्ट्रेस आहे, काहीतरी वेगळा अजून स्ट्रेस असेल, या सगळ्यामध्ये आपण सगळीकडे अटेंटिव्ह राहण्याच्या प्रयत्नामध्ये एकही काम व्यवस्थित करत नाही. आणि म्हणून आपल्याला एका आपण आधी पण म्हटलं होतं मागच्या एपिसोडमध्ये की एक छोटंसं काम घ्या, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, त्याला संपवा आणि गो टू द नेक्स्ट लेवल. अशा प्रकारे आपण आपली जी परफेक्शन लेवल आहे ती वाढवू शकतो, मनाचा हा असा आपण यूज करू शकतो, तर तेव्हा आपलं जीवन अगदी सहज होणार आहे. आता आपण अनेक पास्टमध्ये हे डिस्कशन केलेलं आहे की छंद जोपासा, आपल्याला जे आवडतं तेच करा. बरेचदा असं होतं, बरेच माझे कलिग्स आहे, मित्र आहे, तुम्हालाही तुम्ही जर मनामध्ये काही विचार असेल की हा माझ्याकडे हा हा छंद आहे पण मला आता वेळ भेटत नाहीये, किंवा मी नोकरीमध्ये आहे, तर नोकरीधंदा सोडून द्यावा का? नोकरीधंदा सोडून नाही चालणार मित्रांनो, ते तर आपल्याला जिम्मेवारी म्हणून करायचंच आहे. तर आपल्याला नोकरीधंदा सोडून द्यायची बिलकुल गरज नाही आहे. थोडा धोका पत्करायचा आहे ना, थोडा धोका पत्करायला सुरुवात केली पाहिजे. आपण प्रत्येक दिवशी आदल्या दिवशीपेक्षा थोडेसे जास्ती काम करायचे, थोडे पुढे सरकायचे, हाच उत्तम मार्ग आहे आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा. थोडे थोडे आपल्याला असं पुढे जायचं आहे आणि मग आपल्या मानवी जीवनाचा ईश्वर दत्त देण्याची खरी क्षमता आपल्याला कळेल. ईश्वराने दिल्याची जी क्षमता आहे, खरंच दिलेली आहे, ती क्षमता आपल्याला आपण स्वतः ओळखू आणि पुढे जाऊ. तर मित्रांनो, ही चर्चा अशीच आपण कंटिन्यू ठेवूया, घेऊया एक छोटीशी विश्रांती.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या प्रोग्राममध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। ब्रेकवर जायच्या आधी आपण डिस्कस करत होतो थोडे थोडे धोके पत्करायचे। कसले धोके? जसं आपण म्हणत होतो की आपल्याला काही असे गोष्टी आहे जे आपल्याला करायचे आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण बरेचदा ते यासाठी नाही केले कारण आता दुसरी वेगळी जिम्मेवारी आता आपण घेतलेली आहे। तर आता तर हे शक्य नाही की आता मी नोकरी धंदा सोडूया, बिलकुल नाही। पण असे पण काही आहे मी पुढे ज्याच्यावर डिस्कस करणार की आपले जे काही पॅशन अचीव करण्यासाठी बरेच लोकांनी ते पण केलेलं आहे, त्याच्यावर आपण पुढे डिस्कस करूया। तर असे कोणते धोके पत्करायचे? आपल्याला ज्या गोष्टी खूप दिवसापासून करायच्या आहेत त्या करायला सुरुवात करावी, ते करायला सुरुवात करा मित्रांनो। मित्रांनो, बरेचदा आता मी तीच गोष्ट सांगतोय जे काही लोकांनी केलेली आहे, बरेच तुमच्यातले आणि आमच्यातले पाहण्यातले आहे, तुमच्या आणि माझ्यातल्या पाहण्यातले असेल, तुम्ही आठवून बघा। नोकरी सोडून कोणी अभिनेता झालाय, कोणी अकाउंटंट झालाय, कोणी संगीतकार आहे। आता या सर्व कार्यात त्यांना कमालीचा रस निर्माण झाला होता किंवा झाला आहे। कदाचित त्यांना वर्षाला दोनदा पूर्वीसारखी मजा करायला आणि फिरायला जाणे परवडत नसेल, पण जर आपण व्यवहारी छोटे छोटे धोके पत्करलेत तर त्याचे आपल्याला चांगलेच फायदे होतील। तर मित्रांनो, खरी अडचण बरेचदा येते की आपण खूप जास्त विचार करतो, आपला मेंदू थांबतच नाही, है ना। मेंदूचा विचार करून करून नुसता भुगा झालेला असतो। यासाठी मित्रांनो, दररोज थोडा वेळ विचार करण्यात घालवायला पाहिजे। कोणता विचार? आता की काल आपण कुठे होतो, आपले कुठे चुकत आहे का। आणखी महत्वाचे म्हणजे हा विचार की आपले कुठे चुकले आणि ती चूक आपण दुसऱ्या दिवशी कशी सुधारणार आहोत। आपण दररोजचा कामाचा आढावा घेतल्यास आपल्याला त्याचे फार चांगले परिणाम दिसून येतील। अगदी दररोज 10 मिनिटे सुद्धा पुरतील आपल्या कामाचा आढावा घ्यायला, है ना। तर हे काय आहे, ही स्वतःला आपल्याला टाइम काढायचा आहे, आपल्याला स्वतःचं इव्हॅल्युएशन म्हणतो आपण, आढावा म्हणतो, ते करायचं आहे। आणि प्रत्येक दिवशी आपण एक एक स्टेप्स पुढे जाणार आहोत। मागचा जो दिवस आहे, कालचा जो दिवस आहे, त्याला करेक्शन करून आज मी ते त्याला करेक्ट केलं आहे का, नाही केलं तर उद्या मी करणार आहे, याला म्हणतात आढावा। 10 मिनिटं खूप पुरेसं आहे, पूर्ण 24 आवर्स मध्ये आपण आपली झोप आहे हे आहे सगळं धरून फक्त 10 मिनिटं आपल्याला काढायची आहे। पण बरेचदा आपली ही तक्रार असते की एकदा की दिवस सुरू झाला की 10 मिनिटे जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही। असं असतं की मला जेवायला सुद्धा वेळ नाही आहे, आय एम बिझी। मित्रांनो, आपण उठल्यानंतर पहिले आपल्याला ऑफिस आठवतं, ऑफिसला जायचं आहे, आपली रोजची होऊ शकते तुमची 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, रोज जाणार। आणि आपण कधी असं होतं का की एकदा पहिले पेट्रोल चेक करतो आणि पेट्रोल जर काटा लोवर असेल, एमटीकडे वळलेला असेल, तर बरोबर कितीही वेळ काढून आपण बरोबर पेट्रोल पंपला ती गाडी आपली नेणार आणि रिफिल करणार। ते हे असंच आहे की आपल्याला सुद्धा वेळ मिळत नाही। मित्रांनो, जर आपल्याला दररोज शांत चित्ताने विचार करायला 10 मिनिटही वेळ नाही, हे म्हणजे आपल्याला पेट्रोल भरायला सुद्धा वेळ मिळत नाही असे म्हणण्यासारखे आहे। पेट्रोल भरले नाही तर आपला प्रवास मध्येच थांबेल ना। तर आता हे मनाचे जे गोष्टी चाललं आहे हे आपण ऐकत आहोत, याचं काही प्रात्यक्षिक आहे, एक्सपेरिमेंट आहे असं तुम्हाला वाटत असेल। आहे मित्रांनो, त्याचं एक एक्सपेरिमेंट आहे, खूप सुंदर एक्सपेरिमेंट। आपण नेक्स्ट सेगमेंटमध्ये विश्रांतीनंतर ते एक्सपेरिमेंट ऐकूया आणि तुम्ही ऐकता ऐकता तुम्ही करू शकाल तर खूपच चांगलं आहे। आणि मी म्हणेल जर आपल्या बागेमध्ये तुमचा तुम्ही कुठं आपल्या टेरसवर म्हणा किंवा अंगणामध्ये गुलाबाचं फूल असेल तर ते जर तुम्ही आता ब्रेक विश्रांतीवर जायच्या आधी तुमच्या हातात घेतलं असेल घेऊन ठेवा किंवा त्याला ठेवा एक फ्रेश फूल या फ्रेश फुलावरच
एक एक्सपेरिमेंट आहे. मग ते गुलाबाचं नसेल दुसरी फूल असेल तरी चालेल. हा एक्सपेरिमेंट नक्कीच आपण मनासाठी करूया. घेऊया एक विश्रांती आणि विश्रांतीनंतर आपण परत भेटू एक एक्सपेरिमेंटसाठी, मनाचा माइंड एक्सरसाइजसाठी.

0: आनंदाचे सुर पुण्याचा लाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शो मध्ये रंग नवे। ब्रेकवर जायच्या आधी आपण एक माइंड एक्सरसाइज बद्दल बोलत होतो।

मनाच्या व्यायामबद्दल बोलत होतो. त्या व्यायामाला, त्या उपायाला नाव आहे गुलाबाचे हृदय. हा उपाय करायला फक्त एक निवांत जागा आणि एक ताजे गुलाबाचे फूल लागते. आता गुलाबाचे फूल नसेल तर कोणतेही फूल घ्या. निसर्गाच्या सान्निध्यात असलात तर उत्तमच, परंतु जमत नसल्यास घरातलीच एखादी निवांत जागा चालेल. त्या जागी बसून हातात गुलाब घेऊन त्याचा मध्यभागी लक्ष केंद्रित करा, अगदी त्याचा मध्यबिंदूवर. मित्रांनो, गुलाब हा अगदी आपल्या जीवनासारखा आहे. जीवनात तुम्हाला काटे लागतील, पण तुमच्या स्वप्नांवर तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही हे काटे पार करून फुलाच्या सुगंधापर्यंत पोहोचू शकाल. फुलावर लक्ष केंद्रित करत राहा, त्याचा रंग बघा, त्याची घळण बघा, त्याचे डिझाईन बघत राहा, त्याचा सुगंध घ्या आणि फक्त या सुंदर वस्तूकडे बघत राहा. पहिल्या पहिल्यांदा तुमचे विचार भरकटतील, दुसरे विचार मनात येतील आणि गुलाबावरून चित्त विचलित होईल. असे चित्त विचलित होणे हे मनाला काबूत न ठेवता आल्यामुळे होते. पण काळजी करू नका, हळूहळू सुधारणा होईल. फक्त परत आपल्या गुलाबावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करायची, लवकरच आपले मन आपल्या काबूत येईल. मित्रांनो, हा मनाचा व्यायाम रोज करायचा. पहिले काही दिवस होऊ शकते 5 मिनिटे सुद्धा फुलावर लक्ष देऊ शकणार नाही. आपल्याला पुष्कळ वेळा गोंगाट आणि गडबड यांची सवय झाली असल्यामुळे शांतता आपल्याला नवीनच वाटते. पण चिकाटी धरा आणि जास्तीत जास्त वेळ गुलाबावर व्यतीत करा. 5 मिनिटं प्रत्येक दिवशी आपलं 1-1 मिनिटं वाढत जाऊ, होऊ शकते ते 20 मिनिटांपर्यंत पण जाऊ. जेवढा जास्ती वेळ गुलाबावर लक्ष केंद्रित करता आले तर आपले मन ज्यावर केंद्रित करायचंय त्यावर करता येईल. जिथं आपल्याला मनाला घेऊन जायचं आहे तिथं आपण मनाला केंद्रित करू शकतो. मग हे मन आपला सेवक होऊन राहील. ज्या असामान्य गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या शक्य होतील. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण आपल्या मनावर ताबा मिळवला नाही तर ते आपल्यावर ताबा मिळवेल. म्हणून मनाला नियंत्रण करण्यासाठी हे छोटे छोटे एक्सरसाइज सुरू करायची. आपलं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी, म्हणून आपण याला म्हणतो गुलाबाचे हृदय. हृदय का बरं? मध्यभागी केंद्रित करायचं लक्षला. आणि जिथं विचलित होतंय तिथं त्याचा सुगंध, त्याचा रंग, त्याची घळण याच्यावर लक्ष केंद्रित करा. आणि हळूहळू आपले मनाची जी लहर आहे ती एकाच ठिकाणी राहणार. आणि या छोट्या एक्सपेरिमेंटमुळे आपण मोठे कार्यावर लगेच आपले लक्ष केंद्रित करू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला हा एक्सपेरिमेंट रोज करायचा आहे, करायला सुरुवात करायची आहे आणि आपला मन नक्कीच नियंत्रणामध्ये येईल. तर कसा वाटला मित्रांनो हा एक्सरसाइज? नक्कीच तुम्ही हा एन्जॉय करणार, कारण एन्जॉय करता करता करायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं बेनिफिट पण भेटणार आहे. तर मला परवानगी द्या, मी परत रंग नवेमध्ये मनाचे जो नवीन रंग आहे, मनाची जी नवीन विशेषता आहे, याची शक्ती आहे, याच्यावर परत आपण ही चर्चा अशीच कंटिन्यू ठेवूया. जाता जाता मित्रांनो, एक सुविचार आपल्या सर्वांसाठी. जिथं प्रेम नाही तिथं शांती होऊ शकत नाही, आणि जिथं पवित्रता नाही तिथे प्रेम होऊ शकत नाही.